0: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश।
1: अपने से ऊपर का जो स्टूडेंट है, हमसे ज्यादा होशियार है, उसको कहो मैं 5-10 मिनट मेरे साथ बैठो, मुझे बताओ मैं ये सोच रहा हूँ ठीक है क्या, तुम करेक्ट करो।
0: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
2: ആകാശവാണി കൊച്ചി FM റെയിൻബോ 107.5 നിങ്ങൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നു സവാരി ടൈം. ഇത് യാത്ര ചെയ്യുന്നവർക്കൊപ്പം റെയിൻബോ FM കൊച്ചി കൂട്ടുകൂടുന്ന ടൈം സവാരി ടൈം. അപ്പൊ നമുക്ക് അടുത്ത കോളർ വന്നിട്ടുണ്ട്, ആരാണ് നോക്കാം. ഹലോ,
3: ഹലോ,
2: ഗുഡ് മോർണിംഗ്.
3: ഗുഡ് മോർണിംഗ്,
2: ആരാണ്, എവിടുന്നാണ്?
3: തൃശൂർ ജില്ലയിലെ പെരിഞ്ഞാനം ചക്കരപ്പാടുന്നറി.
2: പെരിഞ്ഞാനം.